0: ಸೊಗಾನ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಮನ ಕಾಫಿ ಮನ್ ದೇಮಾನ ಮೇ ಜಾ ಮೆಹನತ ನಹೀ ಕರ್ನಿ ಪಡತಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕರ್ನಾ ಹೈ ತೋ ಮೇರಾ ಬಾಬಾ ಬಸ್ ಚಲಾನಾ ಆತಾ ಹೈ ನಾ ವಿಮಾನ ಜಬ ಭೀ ಕುಛ ಹೋ ಮಾ ತೂಫಾನ್ ಮೇ ಪಹುಂಚ ಜಾಊಂ ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗ ಮೇ ಚಾರ್ ಧಾಮ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಅಪನೆ ಕೋ ಬಹುತ್ ಭಾಗ್ಯವಾನ್ ಸಮಜ್ತೆ ಮಧುಬನ್ ಮೇ ಭೀ ಚಾರ್ ಧಾಮ್ ಹೈ ತೋ ಚಾರ್ ಧಾಮ್ ಕೀ ಪಾಂಡವ ಭವನ್ ಮೇ ದೇಖೋ ಚಾರ್ ಧಾಮ್ ಹೈ ಜೋ ಭೀ ಆತೆ ಹೋ ಪಾಂಡವ ಭವನ್ ತೋ ಜಾತೆ ಹೋ ನಾ ಏಕ್ ಶಾಂತಿ ಸ್ತಂಭ तीसरा झुपड़ी ये सने मिलन का दाम और चौथा हिस्ट्री हाल। तो आप सभी ने चार दाम किए किए तो मान भाग्यवान तो हो ही गए। अभी किसी भी दाम को याद कर लेना सो जाओ तो झुपड़ी में रोड़ियान करने आ जाना। शक्तिशाली बनने की आवश्यकता हो तो शांति स्तंभ में पहुंच जाना और फेस्ट थॉट्स बहुत तेज हो बहुत फास्ट हो स्ट्रियाल में पहुंचना। समान बनने का दृढ़ संकल्प उत्पन्न हो बाप दादा के कमरे में आ जाना।
1: आप सुन रहे हैं शिवा रेडियो सत्यम शिवम सुंदरम।